0: भाषाया न्याही पुसेचौं मी त
1: सुथेया 6:30 से 7 बजे तक स्टेशन किप्स एफएम 98.3 मेगाहर्ट्ज
2: एक फूल झरे रे केबो एक फूल झरे रे केबो
3: नेपाली सुपर हिट्स

Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे KIPS FM 98.3 MHz मा